नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही आयकतात FM रेनबो. तेच वांगडा 1278 किलो हर्ट्झाचे डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटात न्यूज ऑन एअर आनी मादर चॅनल. आयकपनो आयज वार बुधवार, भारतीय सौर दीस 1 श्रावण शके 1948 म्हणल्यारूच 23 जुलय 2026. सकाळची 5:55 आनी 40 सेकंद जातात. FM रेनबोच्या प्रसारणाक आता आमी सुरवात करतात. सुप्रभात.

इशानू सकाळचे बरोबर सवरत जावन 5 मिनटं आणि 30 सेकंद येतात. तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. एक नजर मारूया आयच्या आमच्या मित्रपाच्या तरेकवार कार्यावळीचेर. आता ही कार्यावळीची रुपरेषा सांगू जाल्या उपरांत आयकूंक रावात आमची भक्ती गाण्याची कार्यावळ पुष्पांजली. सवरत जावन 30 मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो जाल्या उपरांत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत विदुषी सुमित्रा गुहा हांच्या गायनात ऐकूया राग गुजरी तोडी. सातवरा जाऊन 10 मिनटांचेर नमस्कार गोवा हे कार्यावळीत विचार किरण दिनविशेष तरेकवार अशी माहिती आणि सोबीत गीतां. मजगती सातवरा जाऊन 25 मिनटांचेर असलेल्यो प्रादेशिक खबरो. 8 वरां जाऊन 15 मिनटांचेर कातरांची कार्यावळ. नवाराचेर आयकूंक रावात प्रायोजित कार्यावळ न्याय विभाग. आयच्या कार्यावळीचो हो पयलो वांटो. 10 वरां जाऊन 12 मिनटांचेर तरेकवार मराठी गितांची कार्यावळ. 11 वरां जाऊन 5 मिनटांचेर कोंकणी सुगम संगीत. आमच्या आयच्या दनपाच्या सभेत 12 वरां जाऊन 10 मिनटांचेर आयकूंक रावात हिंदी फिल्मी गितां चित्ररंजन हे कार्यावळीत. तरेकवार रुचीक अशी कातरां परतून तुमकां आयकूंक मेळटली.

दनवारा 1:05 दनवाराचेर मराठी नाट्यगीतां दोन वर जाऊन 30 मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो आणि उपरांत तरेकवार पश्चिमी संग्रहाच्या कार्यावळी सुरवेक जूक बॉक्स हातूंत वाद्य संगीत 3 वरांचेर आफ्टरनून मेलोडीस 4:05 तुमच्या मागणीच्या पश्चिमी संग्रहाची कार्यावळ आणि 5:10 ग्लोबल बीट्स मजगती 3:30 आयकूंक रात एनसीआरटीन सादर केले प्रायोजित कार्यावळ उमंग आमच्या आयच्या सांजेच्या सभेत 5:35 मराठी भावगीतां रेनबो सांज तरेकवार गीतांची ही कार्यावळ आयकूंक रात सांजवेळा 6:05 7:10 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ 8:00 पतून एकदा तरेकवार रुची अशी कातारां तुमकां आयकूंक मेळटली सदाबहार पोरण्या हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ रातच्या 8:30 9:00 आयकूंक रात प्रायोजीत कार्यावळ आर्गा तुका सोमिया आणि ताज्या उपरांत तरेकवार पश्चिमी संगीताच्यो पतून एकदां कार्यावळी तुमकां आयकूंक मेळटल्यो 9:30 स्पोर्टिंग लियोस 10:05 आयची शॉयस आणि निमण्या सुवातेर आयच्या कार्यावळींत आयकूंक रात 11:10 द मेलो आर तर एकपणी ह्यो आशिल्ल्यो आयच्यो आमच्यो तरेकवार कार्यावळी ज्यो तुमकां आयकूंक मेळटल्यो 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या ह्या FM रेनबो सेवेंत

0: पुराय जगान आपणायला योग।
1: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती।
0: योग पुराय जगाक भारताची देणगी।

इशन तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल. सकाळची सवर जाऊन 20 मिनटं आणि 30 सेकंद येतात. या खेळात तुम्ही ऐकतात भक्ती गाण्याची कार्यवळ पुष्पांजली.

0: ऐकपेनो ही असली आमची भक्ती गाण्याची कार्यवळ पुष्पांजली. ऐकपेनो तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. सकाळचे बरोबर 11:30 आतात. ऐकूया मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव दिवश्री कामत. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विकसीत भारत घडोवपाचें सपन एक जन आंदोलन जावपाक जाय अशें म्हणलां. गोंय मेट्रो उदका येरादारी प्रकल्पा खातीर DPR तयार करपाची जापसालदारकी कोची मेट्रो रेल लिमिटेड कंपनीक सोपयल्या. DPR 3 महिन्याच्या काळांत पुराय जावपाची अपेक्षा आसा अशी म्हायती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिल्या. देशभरात नीट परिक्षा व्यवस्थितरित्या पार पडल्या. नीट परिक्षेत ह्या फुडें कसल्याच पद्दतीचो घोळ वा बेकायदेशीरपणा जावचे न्हय म्हूण केंद्र सरकारान ह्या परिक्षा प्रक्रियेकडे गंभीर्यान लक्ष घाला अशी प्रतिक्रिया मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी नीट परिक्षेचो पेपर फुटीविशी प्रतिक्रिया दितना जाप दिल्या. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 31 ऑगस्ट सावन सुरू जातले. अधिवेशनाचे समन्स जारी करपाक मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या. अधिवेशनाचो कालावधी उपरांत थारतलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. राज्यात 26 सुवातांचेर बसयल्ल्या AI कॅमेऱ्या वरवीं येरादारी नेम मोडप्यांक 1 ऑगस्ट सावन तालाव जारी जावपाची सुरवात जातली अशें येरादारी मंत्री मॉविन गुदिन्हो हांणी सांगले. गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकार हांच्या नेतृत्वाखालच्या 5 सदस्यीय शिष्टमंडळान राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांची लोकभवनाचेर भेट घेवन लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हांका दिल्लीत अटक केल्ल्या घडणुकेचो निषेध केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

एक मिनट सकाळची बरोबर 11:32 आतात तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आता आम्ही ऐकतले विदुषी सुमित्रा गुहा हांचं गायन. ताणें गायलो राग गुजरी तोडी.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत तुम्ही ऐकत आले विदुषी सुमित्रा गुहा हांच्या गायनात राग गुजरी तोडी आणि इथल्यान ही कार्यावळ सोपता.

0: आयक मेरो नमस्कार गोवा हे कार्यावळींत तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. सोबीत अशा संगीता सयत तरेकवार म्हायतीची ही कार्यावळ आनी कार्यावळींत सुरवेक आतां ऐकुया विचार किरण.
1: लोकमान्य टिळक म्हणटात, खंयच्याय संकटा बगर मेळिल्लें यश हें विजय थारता खरें, पुणून कितल्याशाच संकटांक सामनो करून मेळयल्लो विजय हो खरे अर्थान इतिहास थारता.

तुम्ही ऐकत आले विचार किरण, आणि आता आयच्या दिसा इतिहासात घडिल्ल्या महत्वाच्या घडणुकांचो निहाळ घेवपी कार्यावळ ऐकूया दिनविशेष.

23 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. 23 जुलय 1927 हे दिसा रेडिओ प्रसारणाची सुरवात जाल्ली. ही सुरवात मुंबय जाली, रेडिओ क्लब हांणी ती सुरू केली आनी रोकडीच म्हयन्या भितर कलकत्त्यांत ही प्रसारण सेवा सुरू जाली. 1930 वर्सा सावन सरकाराच्या आशिर्वादान प्रसारणाची सेवा अखंड चालू असा.

प्रसारणाची सेवा अखंड चालू असा. भारतीय प्रसारण सेवा आयज आकाशवाणी ह्या नावान लोकप्रिय असा. तर आयचे हे दिसा म्हळ्यार 23 जुलय हे दिसा 1927 वर्सा रेडिओ प्रसारणाची सुरवात भारतान जाली. आयचोच तो खास दीस. आनीकय खुबश्यो म्हत्वाच्यो घडामोडी घडल्यो आयचे हे दिसा. 23 जुलय हो दीस आमी नोंद घेतल्या आयच्या ह्या दिसाची कारण भारतीय राजकारणी समाज सुधारक भगवत गीतेचे भाष्यकार आणि स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते बाळ गंगाधर टिळक म्हळ्यारच लोकमान्य टिळक हांचो जल्म जाल्लो आयचे दिसा 1856 वर्सा. तांचो जल्म रत्नागिरीक जालो. तांचे जल्माचे नाव केशव, पूण बाळ हेच नाव तांकां रुजू जालें. बाळ गंगाधर टिळक किंवा केशव गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक. लोकमान्य ही उपाधी तांकां मेळ्ळी. आयज तांची जयंती. आयचेच हे दिसा 1986 वर्सा जैव अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरून जगान सगळ्यांत पयलीं तयार केल्ली हेपेटायटीस बी ही लस वापरांत आयली आणि ही वापरपाक अमेरिकेन परवानगी दिली. 1999 वर्सा कॅनडी अवकाश केंद्रावेल्यान कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण जाले तो दीस आयचोच. या यानातली अंतराळवीरांनी चंद्रा ही अवकाशातली सगळ्यांत व्हडली दुर्बीण प्रक्षेपित केली. आयज आमी याद काडटा नामनेचे भारतीय चित्रकार एस एच रझा हांची. आयज तांचो स्मृती दीस. तांच्या थोर वावराक पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री असो भोवमान मेळ्ळो. त्याभायर कालिदास सन्मान पुरस्कारूय तांकां भेटोवन तांचो भोवमान जालो. 1982 वर्सा आयचेच दिसा आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशनान व्हेल नुस्त्याचो व्यापार बंद केलो. तांच्या मासेमारीचेर 1985 ते 1986 मेरेन बंदी घाली. आयचे हे दिसा 2012 वर्सा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले क्रांतिकार, भारतीय राष्ट्रीय लष्कर अधिकारी आणि आझाद हिंद सरकारातली झाशीची राणी रेजिमेंटाच्यो कॅप्टन लक्ष्मी सेहगल ह्यो ह्या संसाराक अंतरल्यो. आयज तांचो स्मृती दीस. आयज जल्मल्ले अभिनेता डॉ मोहन आगाशे 1947 वर्सा. आपल्या दोतोरकी वेवसाया वांगडाच तांणी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टींत आपलें नाव केले. जब्बार पटेल हांच्या एक होता विदूषक हातूंत तांणी महत्वाची अशी भूमिका केली. आयज तांचे कडेन एक बुजुर्ग अभिनेता ह्या नात्यान आमी पळयतात. थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद हांचो आयज जल्म जाल्लो 1906 वर्सा. तांचो जल्म मध्य प्रदेशांत झुबुआ जिल्ह्यांत जालो. 1922 वर्सा महात्मा गांधी हांणी असहकार चळवळ सुरू केली. ह्याच वेळार चंद्रशेखर आझाद हांची वळख जाली ती रामप्रसाद बिस्मील हांचे कडेन, जाणी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनाची स्थापना केल्ली. चंद्रशेखर आझाद ह्या असोसिएशनाचे एक वांगडी जाले. दर वर्सा 23 जुलय हो दीस वन संवर्धन दीस म्हणून पाळटात. हो दीस निसर्गातल्या प्रत्येक गजालीकडेन झाडां, दोंगर, न्हंयो, प्राणी, पक्षी हांचे संवर्धन जावचे आणि समाजात नैसर्गिक संवर्धन संपत्तीविषयी जागृती निर्माण जावची ह्या हेतून पाळटात. सध्याच्या युगाक आमी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग म्हणून पळयता. आधुनिक पद्धतीन मनशाची बुद्धी आणि तंत्राच्या आधारान विकास आणि प्रगती हाचेर भर घालतात आणि हेच करतना मनशाक गरज आशिल्ले अन्नधान्य, कारखाने, उत्पादन हांची वाढती गरज आणि वांगडाच वाढती लोकसंख्या हांची मागणी पुराय करपाक निसर्गाचेर प्रचंड ताण येता. हेच फाटभुंयेर नैसर्गिक वनसंपत्ती नष्ट जावची न्हय आणि हाचे विशीं जागृताय जायत रावची ह्याच हेतून दर वर्सा 23 जुलय हो दीस वन संवर्धन दीस म्हणून पाळटात. तर आयज असा वन संवर्धन दीस. तर ह्यो आणि अश्यो खास गजाली

ऐकबेनो, भारतीय जनतेत स्वराज्याची आणि राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करपी आणि ते स्वराज्य मेळोवपाची सिंह गर्जना करून समाजात प्रेरित करपी राष्ट्रीय नेतृत्व म्हळ्यारच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वतंत्रताये पयलींच्या काळांतल्या विलक्षण तेजस्वी अशा ह्या भारताच्या सुपुताचो जल्म आयच्या दिसाचो 1856 वर्साचो आणि मरण 1920 वर्साचे. इश्टानो, ह्या काळांत बाळ ते लोकमान्य असो तांचो प्रवास भारताक नव चेतना दिवन गेलो. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाची, लेखणीची आणि वक्तृत्वाची धार ते वेळार पुराय हिंदुस्थानात पाविल्ली आणि तांची प्रतिमा दर एका देशभक्ताक ताकद दीत रावली.

एक गोड पदार्थ जर उत्कृश्टाणी तोंडांत उदक हाडपाक सक्षम आसा जाल्यार तो ताच्या नांवान दीस मनोवपाक योग्य. आयचो नॅशनल व्हॅनिला आयस्क्रीम डे तुमकां अशें करपा खातीर योग्य अशें निमित दिता. व्हॅनिला आयस्क्रीम हें सदांच क्लासीक, क्रिमी आनी सुवादीक. तुमी तें चॉकलेट केक, ऍपल वा हेर फळांचो चुरो शिंपडून स्ट्रॉबेरी सॉस वांगडा खावंक शकतात. ही वळेरी मुखार फुडेंच वता, पूण मुळांत व्हॅनिला आयस्क्रीम स्वताच आस्वाद घेवप्याक आनंद दिवपी, खूश करपी.

0: www.aipt.in/nipp आणि akashvani.gov.in/files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: प्लास्टिकचो कोयर गोरवां खातात आणि तांकां पोटाची दुयेंसां जाता. ह्याच दुयेंसांक लागून कितलीशीच गोरवां मेल्ल्यांची नोंद आसा. प्लास्टिकचो वापर बंद करूया. गोंय प्लास्टिक मुक्त करूया. स्वच्छता ही सेवा.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP च्या सविस्तर माहिती खातीर प्रसार भारती .gov.in

ऐक मनु, सकाळची बरोबर 8:50 आणि 40 सेकंद जातात. 105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल. ऐकूया तारीखवार कातारां.

गांजा घेऊन पोय ते पारराने बसता पुता दुवानी कितें तुम्ही कोत्ता माय पाय कित्याक रोडयता कॉलेजीक वेता म्हणून दीस बोल

0: नियाळ कोरार उतराचो मोजा उगुळाचे दोरार व्हडले शिकप करून आमच्या देशाचे नांव वयर काळा दोंगी वखदाचेर विजोर गाळा ओ पोटो वीस तुमी सोळा ह्या संवसार बरे जिवीत सारून बरो फुडार कोरा सगल्यांनी मासो नियाळ कोरा उतराचो मोजा उगुळाच दोरा व्हडले शिकप करून आमच्या देशाचे नांव वयर काळा दोंगी वखदाचेर विजोर गाळा ओ पोटो वीस तुमी सोळा ह्या संवसार बरे जिवीत सारून बरो फुडार कोरा ह्या संवसारान बरे जिवीत सारून बरो फुडार कोरा ह्या संवसार बरे जिवीत सारून बरो फुडार कोरा.
1: हिलेरियनो कॉस्टाक म्हणटालो बरो फुडार कोरात. आनी जेन्ना कांतारांची ही कार्यावळ मुखार वतासतना क्रिस पॅरी हांणी बरोवन म्युझीक दिल्लें कांतार आयकुया. कलांगूट गायता लॉना.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मेळ्या उपरांत फक्त बायलांच जग बदलूंक शकतात अशी ठाम भावना आपल्या मनात निर्माण जाल्या अशें उत्तर मॅसिडोनियाची राष्ट्राध्यक्ष गोर्डाना सिल्जानावस्का दावाकोवा हांणी म्हळां. विद्यार्थ्यांनी सादर केल्ल्या नीट परिक्षेच्या पेपर फुटीचो मुद्दो राजकीय करपाक फावो ना आनी ह्या प्रकरणाचेर राजकीय फायदो घेवप योग्य न्हय अशें भाजपाचे वरिश्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हांणी म्हळां. सगळ्या सुदारणांच्या केंद्रस्थानार नागरिकांचे कल्याण आसचें आनी प्रशासकीय उपक्रम लोकांचो गरजो मतींत दवरून रचना करची अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. आज राष्ट्रीय प्रसारण दीस मनयतात. दादल्यांच्या क्रिकेटात भारत आणि झिम्बाब्वे हांच्या 3 मॅचीचे मालिकेची पहिली T20 आंतरराष्ट्रीय सर्त आज हरारे हांगा 4:30 जातली. आता पुराय खबरो. संवसारातल्या सगळ्यात व्हड लोकशाय आशिल्ल्या भारताची राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू ही एक बायल वेचून आयिल्ली ही अभिमानाची गजाल अशें उत्तर मॅसिडोनियाची राष्ट्राध्यक्ष गोर्डाना सिल्जानावस्का दावाकोवा हांणी म्हळां. उत्तर मॅसिडोनियाच्या स्कॉपचे हांगा आकाशवाणीच्या खबराकारांकडे उलयतना तिणें सांगले की भारताचो प्रदीर्घ इतिहास आनी अध्यात्म पळोवन आपूण पयलींच प्रभावीत आशिल्ली. राष्ट्रपती मुर्मूक मेळून आपूण खूप प्रभावीत जाली असो उल्लेख तिणें केलो. तशेंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूक मेळ्या उपरांत फक्त बायलांच जग बदलूंक शकतात अशी ठाम भावना आपल्या मनांत निर्माण जाल्या अशें तांणी सांगले. मजगती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजसावन 2 दिसांच्या रुमानियाच्या दौऱ्यार आसात. हे भेटी वेळार ती रुमानियाचे राष्ट्राध्यक्ष निकुशोरदान, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोझान, सिनेटाचे अध्यक्ष मिरसेवा अब्रुडियन आनी चेंबर ऑफ डेप्युटीजचे अध्यक्ष सोरीन ग्रिंडियानू हांची भेट घेतली. तशेंच रुमानिया भारत संसदीय इश्टागत गटाच्या वांगड्यांची भेट घेतली. उपरांत ती भारत रुमानिया बिझनस फोरमात उलयतली आनी थंयच्या भारतीय समाजातल्या वांगड्यांकडेन संवाद सादतली. राष्ट्रपती मुर्मू ह्या म्हयन्याच्या 19 तारखे सावन मॉल्डोवा, उत्तर मॅसिडोनिया आनी रुमानियाच्या अधिकृत भेटीचेर आसात. विद्यार्थ्यांनी सादर केल्ल्या नीट परिक्षेच्या पेपर फुटीचो मुद्दो राजकीय करपाक फावो ना आनी ह्या प्रकरणाचेर राजकीय फायदो घेवप योग्य न्हय अशें भाजपाचे वरिश्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हांणी म्हळां. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांकडेन उलयतना नड्डा हांणी सांगले की ही गजाल चौकशे कडेन संबंधीत आसा आनी ताचेर पुराय चर्चा करपाची गरज आसा. विरोधी पक्षांनी एकामेकाचेर आरोप प्रत्यारोप करचे परस आनी परत परत भुमिका बदलचे परस पेपर लीक ह्या गंभीर प्रस्नाचेर अर्थपूर्ण संसदीय चर्चेत सहभागी जावचे. पेपर लीक ही फक्त एका विशिष्ट सरकाराची वा राजकीय पक्षाची समस्या न्हय तर राष्ट्रीय चिंतेची बाब अशें तांणी सांगले. तरी लेगीत विरोधी पक्ष ह्या प्रस्नाचे राजकारण करतात वो गंभीर विशय आसा आनी ताचेर खोलायेन आनी प्रामाणीक चर्चा करपाची गरज आसा अशें तांणी सांगले. ह्या विशयाचेर खोलायेन चर्चा करपाक संसद ही सगळ्यात बरी माची अशें नड्डा हांणी म्हळें.
1: गंभीर मसला है, हमें इस पर चर्चा करनी चाहिए और चर्चा करने का जो सबसे अच्छा माध्यम है वो है पार्लियामेंट और हम चर्चा के लिए तैयार हैं. गहन चर्चा के माध्यम से इसकी बारीकियों में हम जाएं, हमने किस तरीके इसको एड्रेस किया है और बाकी सरकारों को भी किस तरीके से इसमें एड्रेस करना चाहिए, क्या बिंदु है जिसके बारे में हमको

0: गहराई से चिंतन करके उसका हमको का कोई रास्ता निकालना चाहिए ताकि हमारे छात्रों के साथ अन्याय न हो।
1: चर्चेचं काळ विरोधी पक्षांनी ठरवचं आणि दरेका तासांचेर चर्चा करची जका लागून ठोस धोरण तयार जाऊयात असं त्यांनी म्हणे। तसेच विरोधी पक्षांनी आपली जापसालदारकी वळखुची आणि सरकारा वांगडा मिळून हो प्रश्न सोडोवपाक आणि कायम स्वरूपाच्या उपायाच्या दिकेन वचचे असे आवाहन नड्डा हांनी केले। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हांच्याविषयी उलयताना नड्डा हांनी म्हणे की सरकार चर्चेखातीर सदैव तयार असा। वांगचूक हांच्या प्रकृतीची विचारपूस करपाक आपणे तांची भेट घेतल्याचे सांगून त्यांनी आश्वासन दिले की सरकार त्यांच्या पत्राक प्रतिसाद दितलो आणि चर्चा सुरू दवरतलो। काल फिलिपिन्सच्या मनिला शहरात झाल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्याच्या बसके उपरांत सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर हांनी भारत आणि कॅनडा हांचे मदलो सहकार स्थिरपणान वाढत असा असे सांगले। दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांनी या संबंधाखातीर ठरायली ध्येय साध्य करपाचेर चर्चा केली असे तांणी सांगले। अस्थिरता आणि आडमेळीच्या काळात पुरवण साखळीचेर सर्वाधिक ताण दिसून येता असे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांनी म्हणला।
2: India and ASEAN are optimistic about their prospects. Our eyes must therefore be firmly fixed on opportunities, even while addressing challenges. And there are many of them, amongst us and between us. The India-ASEAN agenda today covers trade and investment, mobility and talent, tech, digital and AI, green and sustainability, as well as connectivity.
1: तसेच न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स हांका मिळून भारत पॅसिफिक वॉटरातल्या सुरक्षा परिस्थितीचे त्यांनी आपले विचार मांडले।
2: In this era of volatility and disruption, the most visible stress is on supply chains. Energy, food and health security can no longer be taken for granted. Observing international law in that regard is therefore vital. 2026 is the ASEAN-India year of maritime cooperation. At the same time, both India and ASEAN are optimistic about their prospects. Our eyes must therefore be firmly fixed on opportunities, even while addressing challenges.
1: यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकत आहात।
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
1: आकाशवाणी पणजी, आता मुखावेल खबरो। सगळ्या सुधारणांच्या केंद्रस्थानार नागरिकांचे कल्याण असचे आणि प्रशासकीय उपक्रम लोकांचं गरजो मती धरून रचना करची असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगला। सुधारणांक लागून सरकारच्या कामकाजातच सुधारणा नाही तर विकसित राष्ट्र जावपाच्या दिकेन भारताचा प्रवास नेटान जावपाक जाय असे त्यांनी म्हणले। विकसित भारत हे ध्येय साध्य करपाखातीर ग्रामीण उदरगत, शेतकी, समाज कल्याण आणि संबंधित क्षेत्रातल्या प्रगतीचा नियाळ घेवपाखातीर सचिवा वांगडा उच्च पांवड्यावेल्या बसकेच्या अध्यक्षपदार असताना प्रधानमंत्र्यांनी हे मत उक्तायले। प्रधानमंत्री निवासस्थानार झाल्या ह्या बसकेत शासन व्यवस्था घटमूट करप, वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये समन्वय सुधारप आणि नागरिकांच्या कल्याणाखातीर सुधारणाची अंमलबजावणी नेटान करप हाचेर भर दिलो। प्रशासकीय यंत्रणा फुडल्या आव्हानांक तोंड दिवपाक सक्षम आणि तयार उरता हाची खात्री करपाखातीर वेगवेगळ्या मंत्रालयांनी आणि खात्यातल्या उदेत्या गरजांचे व्यापक सर्वेक्षण करपाचो उलो त्यांनी मारलो। तसेच राष्ट्रीय उदरगतीची ध्येय साध्य करपाखातीर संपूर्ण सरकार पद्धत आपणावपाचे महत्व प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केले। वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये चढ समन्वयाचं उलो मारून त्यांनी म्हणे की विकसित भारत हे सपन जन आंदोलन जावचे आणि देशाची युवाशक्ती या राष्ट्रीय मोहिमेची बुन्याद थारची असे म्हणे। दिल्लीत चालू आशिल्ल्या निदर्शनाबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांनी चिंता व्यक्त केल्या। तरणाट्यांच्या भावनांक आणि हुस्क्याविषयी केंद्र सरकार खूप संवेदनशील असा आणि विद्यार्थ्याच्या दर एका समस्या वा दुबावाचेर उपाय काढपाक तयार असा असे त्यांनी सांगले। कांय जण विद्यार्थी आणि तरणाट्यांक आपल्या राजकीय स्वार्थाखातीर राजकीय साधना म्हणून वापरपाचो यत्न करतात असो आरोप त्यांनी केला। नवी दिल्लीत प्रसारमाध्यमाकडे उलयताना सिंग हांनी सांगले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला सरकार विद्यार्थ्यांच्यो आकांक्षा पुराय करपाक आणि तरणाट्यांच्या कल्याणाखातीर पुरायपणान कटिबद्ध असा। विरोधी फुडाऱ्यांक भौसाक खासा करून तरणाट्यांक आणि भुरग्यांक दिशाभूल केला असो त्यांनी आरोप केला। आज राष्ट्रीय प्रसारण दीस। 1927 वर्षाच्या ह्याच दिसा भारतीय प्रसारण कंपनीच्या हाताखाल मुंबई केंद्रावेल्यान देशातले पहिले रेडिओ प्रसारण सुरू झाले। 8 जून

1936 दिसा भारतीय राज्य प्रसारण सेवेचे अखिल भारतीय रेडियो म्हळ्यार ऑल इंडिया रेडियोत रुपांतर जाले. भारताची उदरगत, शिक्षण आणि सांस्कृतिक संवर्धन हातून प्रसारणाची म्हत्वाच्या भूमिकेचेर हो दीस उजवाड घालता. स्वातंत्र्य संघर्षाच्या काळात माहिती प्रसारित करपाक आणि एकचाराक चालना दिवपाक रेडिओ हे एक प्रभावी माध्यम आशिल्ले. स्वातंत्र्या उपरांत साक्षरता, भलायकी, जागृताय, शेतकी गिन्यान खासा करून गांवगिऱ्या वाठारांनी प्रसार करपाक रेडिओचो मोलादीक वांटो आसा. 1956 वर्सा राष्ट्रीय प्रसारण संस्थे खातीर आकाशवाणी म्हळ्यार ऑल इंडिया रेडिओ हे नाव आपणायले. 1927 रेडिओ हो देशातल्या लोकांच्या जिविताचो म्हत्वाचो भाग जावन आसा. बहुजन हिताय, बहुजन सुखाय ह्या ब्रीदवाक्याप्रमाण आकाशवाणी लोकांक माहिती दिवपाक, शिक्षण दिवपाक आणि मन रिजवण करून अविरत सेवा दिता. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या खाला आशिल्ल्या नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनान व्हिव्स फिल्म बाजार स्क्रीन रायटर्स लॅब हांगा विकसीत केल्ल्या यायावर द मायग्रेटिंग बर्ड ह्या प्रकल्पा खातीर आंतरराष्ट्रीय सहकार्याची घोषणा केल्या. दादल्याच्या क्रिकेटात भारत आणि झिम्बाब्वे ह्यांच्या 3 मॅचीच्या मालिकेची पहिली T20 आंतरराष्ट्रीय सर्त आज हरारे हांगा साडेचारांक जातली. श्रेयस अय्यराच्या फुडारपणाखाला भारतीय पंगड ह्याच सुवातेर शेनवारा दुसरो आणि आयतारा तिसरो खेळ खेळटलो. भारतीय हवामान खात्यान आज गुजरात, महाराष्ट्र, कोकण आणि गोंयातल्या कांय सुवात्यांनी व्हड ते सामको व्हडा प्रमाणात पावस पडपाचो रेड अलर्ट जारी केला. तशेंच मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि विदर्भ हांगाय व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यता आसा. आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मेळ्या उपरांत फक्त बायलांच जग बदलूंक शकतात अशी ठाम भावना मनात निर्माण जाल्या अशें उत्तर मॅसिडोनियाची राष्ट्राध्यक्ष गोर्डाना सिल्जानोव्स्का दावाकोवा हांणी म्हळां. विद्यार्थ्यांनी सादर केल्ल्या नीट परिक्षेच्या पेपर फुटीचो मुद्दो राजकीय करपाक फावना अशें भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हांणी म्हळां. सगळ्या सुदारणाच्या केंद्रस्थानार नागरिकांचे कल्याण आसचे अशी मतींत धरून रचना करची अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. आज राष्ट्रीय प्रसारण दीस मनयतात. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्या मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.

ऐकपणे आमच्या घड्याळांबरोबर 8:51 आणि 25 सेकंद जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. कातरांच्या कार्यावळींत आमी आतां आयकतले रिटा रोज हांणी गायलें कातार काळीज.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करा.
1: अनिशानो सदाबहार ही कार्यावळ मुखार वता आसतना सौतेला भाई ह्या फिल्मातले शैलेना हांचे गीत, अनिल बिस्वास हांचे संगीत आणि गायतात महेंद्र कपूर, पंकज आणि सांगाती.

सदाबहार हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ मुखार वता आसतना लता मंगेशकर गायतात दो आंखे बारा हात या फिल्मातलें गीत पंडीत भरत व्यास हांचें संगीत.

सदाबहार ही कार्यावळ मुखार वता आसतना हेमलता हाणी गायले दुल्हन वही जो पिया मन भाये ह्या फिल्मातले रविंद्र जैन हाणी बरोवन संगीतबद्ध केले गीत.

महेंद्र कपूर आणि आशा भोसले हांच्या जोड स्वरातले नवरंग या फिल्मातले गीत तुम्ही ऐकताले भरत व्यासांचे, संगीतकार सी रामचंद्र. सदाबहारी कार्यावळ मुखार वतासतना शैलेन हांचे गीत ऐकूया. गाईड या फिल्मा खातीर आवाज आसा एस डी बर्मन हांचो.

आणि सदाबहारी कार्यावर सोपयता असताना रेश्मा और शेरा या फिल्मातले उद्धव कुमार हांचे गीत, संगीतकार आसात जयदेव आणि स्वर आसा लता मंगेशकर.

0: श्रोते हो 105.4 MHz वर आपण ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा हा FM रेनबो चॅनल. सकाळचे ठीक 10:10 आणि 40 सेकंद होत आहेत. आमचा यापुढील कार्यक्रम काही क्षणांमध्येच.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आणि श्रोते हो, आता ऐकूया आस्वाद घेऊया विविधरंगी अशा मराठी गीतांचा कार्यक्रमात. आणि सर्वप्रथम सुरेश भट यांचं गीत निर्मला देवी यांचा स्वर.

श्रोते हो, निर्मला देवी यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकत होता मराठी गीतांच्या कार्यक्रमात. कार्यक्रम पुढे नेत असताना प्रेम कहाणी या चित्रपटातील हे गीत वायफाय ऑन गात आहेत बेला शेंडे आणि प्रवीण कुवर.

प्रेम कहाणी या चित्रपटासाठी हा आवाज होता प्रवीण कुवर आणि बेला शेंडे यांचा. श्रोते हो, आपण ऐकता आहात विविधरंगी असा मराठी गीतांचा कार्यक्रम.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून कार्यक्रम पुढे नेत असताना संगीत पाणीग्रहण या नाटकातील प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत ऐकूया. बकुल पंडित यांचा स्वर आणि संगीतकार श्रीनिवास खळे.

उगवला चंद्र पुनवेचा, संगीत पाणीग्रहण या नाटकातील प्रल्हाद केशव अत्रे यांचं हे गीत बकुळ पंडित यांनी गायलेलं आपण नुकतंच ऐकलं. संगीतकार श्रीनिवास खळे.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक

योगदाना खातीर दिव्यांग व्यक्ती आनी संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आनी शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध आसात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.

श्रोतेहो, सकाळचे 10:36 आणि 30 सेकंद होत आहेत. आपण ट्यून केलाय 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल. मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना मिलिंद जोशी यांचं गीत, अशोक पत्की संगीतकार आहेत आणि स्वर आहे मंगेश बोरगावकर.

या प्रेमरंगी मिलिंद जोशी यांचं गीत, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं, स्वर होता मंगेश बोरगावकर यांचा. आणि मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना सोनू निगम गात आहेत भातुकली या चित्रपटातील हे गीत.

0: म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज।

श्रोते हो, धन्य ते गायनी कळा या नाटकातील गीत आपण ऐकले रामदास कामत यांच्या स्वरात. संगीतकार पंडित भीमसेन जोशी आणि गीतकार गोपाल कृष्ण भोबे. आता ऐकूया कार्यक्रमातील शेवटचे गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार श्रीनिवास खळे आणि गीतकार मंगेश पाडगावकर.

वैशाली सामंतांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. संगीतकार अशोक पत्की आणि गीतकार मनोहर राय सरदेसाय. सुगम संगीताचा आस्वाद तुम्ही घेता FM रेनबोचेर. ऐकूया फुडले गीत.

दर्शना मणेरकार हांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. संगीतकार अशोक पत्की आणि गीतकार बाकीबाब बोरकार. सुगम संगीताची कार्यावळ पुढे वर्ताना आता ऐकूया दिव्या प्रभू हांच्या आवाजात हे गीत. पुरुषोत्तम पै आणि आनंद सातोस्कार हांचे संगीत आणि दोतोर भिकाजी घाणेकार हांची रचना.

पैसुल्या माळत्या अजून वाट पळयता तुझी केन्ना ना केन्ना तरी झडटली ही काळी कुपां फुलतली सगळी सपन फुलां तुझी म्हजी केन्ना तरी केन्ना तरी।

अजूनही स्वप्नात माझ्या एक मोर सदाच असता, पावसाच्या आशेन तो फुलोन पिसारो नाचता, तुकाच सोदीत भोवता राना मना, रात आणि दीस, दीस आणि रात।

निहिरा जोशी देशपांडे आणि दीप कारापूरकर हांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. संगीतकार अशोक पत्की आणि गीतकार राजय पवार. सुगम संगीताच्या कार्यावळीत या खिणाक घेऊया लहानसॉज विसव.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

आशालता बाबगावकार हांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. संगीतकार श्रीधर केंकरे आणि गीतकार मनोहर राय सरदेसाय. मोगळ ऐकुप्यानो, सुगम संगीताचो आस्वाद तुम्ही घेता FM रेनबोचेर. ऐकूया फुडले गीत.

0: दोतोर भिकाजी घाणेकार हांची गीतरचना तुमी निकतीच आयकली. अर्चना खांडेपारकार हांचो आवाज आनी संगीत. सुगम संगीताच्या कार्यावळीत या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
0: सुगम संगीताच्या कार्यावळीत तुमका परतून एकदा येवकार. ऐकूया फुडले गीत पंडित जितेंद्र अभिषेकी हांच्या आवाजात. बाकीबाब बोरकार हांची गीतरचना.

विंध्यावस्थांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. प्रकाश दत्ताराम नायक हांची गीतरचना. या गीतावांगडा सुगम संगीताची कार्यावळींतल्यान सोंपता. 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकता FM रेनबो. 12:05 आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता इंग्लिशींतल्यान खबरो.

ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत ऐकूपाक रावात तुमच्या आवडीची हिंदी फिल्मी गीतां चित्ररंजन कार्यावळींत 12:30 मुखेल खबरो, उपरांत 12:32 परतून एकदा चित्ररंजन, 1:00 हिंदीतल्यान खबरो, कातारांचो आस्वाद घ्यात 1:05 मुखेल खबरो, 1:30 1:32 परतून एकदा कातारां, दनपारच्या 2:00 नाट्यगीतां तुमकां आयकुपाक मेळटलीं.

2:32 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत ज्यूक बॉक्स इन्स्ट्रुमेंटल, 3:00 आफ्टरनून मेलडीज, 3:30 NCERT प्रायोजित केली कार्यावळ उमंग, 4:05 रिक्वेस्ट प्रोग्राम, 5:10 ग्लोबल बीट्स।

9:30 स्पॉटिंगली यॉज, 10:05 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत आर जेस चॉईस, द मेलो आर 11:10 FM रेनबो चॅनलाचेर तुमचो आमचो वो सांगात सोंपता मध्यान रातच्या 12:05 ह्यो आशिल्ल्यो FM रेनबो चॅनलावेल्यो तरेकवाळ कार्यावळी.

आता जाणं जाऊन घेऊया महादय चॅनलावेल्यो कार्यावळी. महादय चॅनलाचेर या खिणाक खासा बायलां खातीर अस्तुरी ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 12:30 अस्तुरी कार्यावळींत आयकुपाक रावात स्वर संगम. 1 वराचेर हिंदीतल्यान खबरो, 1:05 मुखेल खबरो, उपरांत कानळा ओळा कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. सदा फुली 1:40 चित्रसंगीत आयकुपाक रावात 2:30.

प्यार किया तो डरना क्या या फिल्मातले गीत तुम्ही ऐकलंय कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या आवाजात. संगीतकार हिमेश रेशमिया आणि गीतकार सुधाकर शर्मा. मग ऐकू पॅनो आईच्या चित्ररंजन कार्यावळीत तुम्ही ऐकता नामणेचे संगीतकार हिमेश रेशमिया आणि संगीतबद्ध केली काही हिट गीतां.

दिल मांगे मोर या फिल्मातले गीत आता ऐकूया सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांच्या आवाजात. हिमेश रेशमिया यांचे संगीत आणि समीर यांची गीतरचना.

0: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूक जाय.
0: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्म गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
2: कलात्म गोय.

चित्ररंजन कार्यावळीत तुमकां परतून एकदां येवकार. चित्ररंजन कार्यावळीत आयज तुमी आयकता नामणेचे संगीतकार हिमेश रेशमिया हांणी संगीतबद्ध केल्ली कांय सुपरहिट गितां.

तेरे नाम या फिल्मातलें गीत तुम्ही ऐकलंय उदित नारायण आणि अलका याग्निक ह्यांच्या आवाजात. संगीतकार हिमेश रेशमिया आणि गीतकार समीर. चित्ररंजन कार्यावळ पुढे वळताना आता ऐकूया बॉडीगार्ड या फिल्मातले गीत. एश किंग हांचो आवाज, संगीतकार हिमेश रेशमिया आणि गीतकार शब्बीर अहमद आणि निलेश मिश्रा.

0: ऐतराज या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले अदनान सामी आणि सुनिधी चौहान यांच्या आवाजात. संगीतकार हिमेश रेशमिया आणि गीतकार समीर. चित्ररंजन कार्यावळीत या खिणाक घेऊया लहानसाच ब्रेक.
1: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमका सतेता असत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेऊन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.

ऐकुप्यानो चित्ररंजन कार्यावळीत तुम्ही ऐकता नामणेचे संगीतकार हिमेश रेशमिया हाणी संगीतबद्ध केली काय सुपरहिट गीता. फुडले गीत प्रेम रतन धनपायो या फिल्मा खातीर पलक मुच्छल हांच्या आवाजात हिमेश रेशमिया हांचे संगीत आणि इरशाद कामेल हांची गीतरचना.

आता ऐकूया चित्ररंजन कार्यावळीतले निमाणे गीत. हमराज या फिल्मा खातीर कुमार सानू आणि अलका याज्ञिक हांचो आवाज, संगीतकार हिमेश रेशमिया आणि गीतकार सुधाकर शर्मा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

तुझे विणे संसार सगळोच दिसता काळू तू मजे फूल तू एक बुलबुल तुझ्या मोगान हांव जाला गुल तुझे मुखार मणका मजा

0: हिलेरियानो कोस्तांचतायन हे कातार तुम्ही ऐकले.
1: हॅलो लिस्नर्स, आज 23 जुलै राष्ट्रीय प्रसारण दिस. आमच्या सगळ्या ऐकुप्यांक आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन खूप खूप परबी. ऐकत रावात आकाशवाणी पणजी.
0: ऐकुप्यानो, 1 वर जावन 30 मिनटां आनी 35 सेकंद जाल्यात. आतां ऐकुया कांय मुखेल खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करा.

मोगाळे कुप्यानो 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही आयकता FM रेनबो. कातारांच्या कार्यावळीत या खिणाक घेऊया ल्हानसोच ब्रेक.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा.

0: ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदां आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.
1: कातारांच्या कार्यावळीत तुमकां परतून एकदां येवकार. आयकुया फुडलें कातार टोनी कार हांच्या ताळ्यांत.

0: ह्या वांगडा कातरांची कार्यावळ इतल्यान सोंपता. 105.4 MHz तुमी आयकता FM रेनबो. फुडली कार्यावळ रोखडीच.
1: हॅलो लिसनर्स, आज 23 जुलय राष्ट्रीय प्रसारण दीस. आमच्या सगळ्या आयकुप्यांक आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन खूप खूप परबी. आयकत रावात आकाशवाणी पणजी.

नमस्कार श्रोते हो, नाट्यसंगीताच्या या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. नाट्यगीतांची ही सुरेल भेट खास आपल्यासाठी सादर करीत आहोत.

देव दिनाघरी धावला या नाटकातील गीत आपण ऐकले पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरात. वसंत देसाई यांचे संगीत आणि बाळ कोल्हटकर यांची रचना. श्रोते हो, नाट्यगीतांचा आस्वाद आपण घेत आहात FM रेनबोच्या प्रसारणात. ऐकूया पुढील गीत.

श्रोते हो, मत्स्यगंधा या नाटकातील गीत आपण ऐकले रामदास कामत यांच्या स्वरात. संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी आणि गीतकार वसंत कानेटकर.

श्रोते हो, सावित्री या नाटकातील गीत आपण ऐकले पंडितराव नगरकर यांच्या स्वरात. मास्टर कृष्णराव यांचे संगीत आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची रचना. श्रोते हो, सुरेल अशा या नाट्यगीतांचा आस्वाद आपण घेत आहात FM रेनबोच्या प्रसारणात. ऐकूया पुढील गीत.

श्रोते हो, द्रौपदी या नाटकातील गीत आपण ऐकले उल्हास कशाळकर यांच्या स्वरात. संगीतकार मास्टर कृष्णराव आणि गीतकार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर.

श्रोते हो, स्वयंवर या नाटकातील गीत आपण ऐकले निर्मला गोगटे यांच्या स्वरात. भास्कर बुवा बखले यांचे संगीत आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची रचना. आता ऐकूया कार्यक्रमातील शेवटचे गीत.

श्रोते हो, सौभद्र या नाटकातील गीत आपण ऐकले भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरात. संगीतकार आणि गीतकार अण्णासाहेब किर्लोस्कर. श्रोते हो, या गीताबरोबरच समाप्त होतोय आजचा आपला हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम. आणि कार्यक्रमातून मी रुचा आपला निरोप घेते. नमस्कार. 2:32 पाश्चिमात्य संगीताच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकता आर जे प्रियांका यांच्या साथीने. आता ऐकूया मुख्य खबरो.

नमस्कार, हाँ, स्नेहा गांवस, युवा साथ, काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नीट प्रस्नपत्रिका फुटपाच्या प्रकरणा खातीर फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा केल्या। अशा प्रकरणाची तपासणी वेगान जावप आनी दोषी खातीर कडक शिक्षेची खात्री करपाक अधिकाऱ्यांक निर्देश दिल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां। विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करपाचेर भर दीत भारताच्या तरणाट्या पिढीचे भवितव्य धोक्यान घालपी कोणाकूच सोडचे ना असो कडक इशारो तांणी केला। इतले मजगती ह्या निर्णयाचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी स्वागत केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर फुटी प्रकरणाचेर सरकाराची भूमिका कडकपणान स्पष्ट केल्या। आमच्या तरणाट्यांच्या फुडारा कडेन तडजोड जावंक शकना, जापसालदार आशिल्ल्या आड खर कारवाय आनी पारदर्शक नितीमत्ता आनी विस्वासांत घेवपा सारखी परिक्षा पद्दत सुनिश्चित करपा खातीर घटमूट सुदारणा केल्यात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां। गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 31 ऑगस्टा सावन सुरू जातले। अधिवेशनाचे समन्स जारी करपाक मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या। अधिवेशनाचो कालमान उपरांत थारतलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला। राज्यांत 26 सुवातांचेर बसयिल्ल्या AI कॅमेरावरवी येरादारी नेम मोडप्यांक

नमस्कार, हांव स्नेहा गांवस, यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नीट प्रस्नपत्रिका फुटपाच्या प्रकरणा खातीर फास्ट ट्रॅक कोर्टांची घोषणा केल्या. अशा प्रकरणांची तपासणी वेगान जावप आनी दोशी खातीर कडक शिक्षेची खात्री करपाक अधिकाऱ्यांक निर्देश दिल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करपाचेर भर दीत भारताच्या तरणाट्या पिढीचे भवितव्य धोक्यांत घालपी कोणाकूच सोडचे ना अशी कडक शिटकावणी तांणी दिल्या. इतले मजगती ह्या निर्णयाचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी स्वागत केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपरफुटी प्रकरणाचेर सरकाराची भूमिका कडकपणान स्पष्ट

श्रोते हो नमस्कार 105.4 मेगाहर्ट्स वरून आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतून बोलत आहोत. 5:36 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी भावगीतांचा कार्यक्रम.

मंडळी भावगीतांच्या कार्यक्रमात आपण नुकतंच ऐकलं सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत. आणि आता या आहेत सुमन कल्याणपूर.

शांताराम नांदगावकरांचं आपण गीत ऐकलं, अरुण दाते यांच्या स्वरात. मंडळी आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम 105.4 मेगाहर्ट्झ वरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून. नीता भिसे

मंडळी आपण ऐकत होता भावगीतांचा कार्यक्रम 105.4 मेगाहर्ट्ज वरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून. आता ठीक 5:58 मिनिटांनी ऐकायला विसरू नका ठळक बातम्या कोकणीतून.

105.4 MHz जर आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्यान उलयता. सोबरा 5 मिनटां आणि 35 सेकंद जाल्ले आसात. इश्टांनो, ऐकूया कार्यावळ रेनबो सांज.

या सिस्टानो, आयज राष्ट्रीय प्रसारण दीस. भारतीय जनसंवादाचो सुवर्ण काळ, इतिहास आणि फुडार परजळीत असा. आणि म्हणूनच आयज सुद्धा आकाशवाणी ठामपणान उभी असा आणि सगळ्या भौसांचे मनोरंजन करता. भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकारणी प्रवासान प्रसार माध्यमांचे स्थान खूब महत्वाचे असा. हातूनही रेडिओ प्रसारणान भारतीय जनमानसाचेर जी चिरस्थायी मोहिनी घाल्या ताजी तुळा खंयच्याच वस्तीकडेन जावंक शकना. दर वर्सा 23 जुलय हो दीस देशांत राष्ट्रीय प्रसारण दीस म्हूण उत्साहान मनयतात. हो दीस फकत एका तंत्रगिन्यानाचो उत्सव न्हय, तर भारताच्या कोट्यवधी लोकांक एका सुत्रान बांधपी, म्हायती दिवपी आणि शिकवपी एका व्हड प्रवासाची याद करपाचो दीस असा. भारतीय प्रसारणाचो रंजक आणि संघर्षाचो इतिहास असो असा. भारतात रेडिओ प्रसारणाचो आरंभ तसो 20व्या शेंकड्याच्या सुरवातीकूच झालो. जून 1923 सालांत ब्रिटीश राजवटीत बॉम्बेच्या रेडिओ क्लबान देशांत पहिलेच फावटी प्रयोगात्मक प्रसारण केले. उपरांत कांय म्हयन्यांनी कलकत्ता रेडिओ क्लबची थापणूक झाली. पूण हे सगळ्या यत्नांक अधिकृत, व्यावसायीक आणि संघटीत स्वरूप 23 जुलय 1927 हे दिसा मेळ्ळे. ह्याच दिसा इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात IBC ह्या खाजगी कंपनीन मुंबय अर्थात त्यांनाचे बॉम्बे केंद्रावेल्यान देशातले पहिले अधिकृत रेडिओ प्रसारण सुरू केले. आणि ह्या इतिहासिक दिसा एका 15 मिनिटांच्या कार्यावळीत कांय गीतां आणि भाषणां प्रसारित झाली, जातून भारतान जनसंवादाच्या एका नव्या युगाची पायाभरणी केली. जरी IBC कंपनी आर्थिक तोट्याक लागून 1930 आपले कामकाज बंद करचे पडले, तरी लेगीत लोकांची गरज पळोवन ब्रिटीश सरकारान हे प्रसारण आपल्या हातांत घेतले आणि इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ISBS नावान ताचे संचालन सुरू केले. फुडें 8 जून 1936 हे दिसा हे सेवेचे नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ झाले. पुढे 1956 सालात अधिकृतपणान आकाशवाणी हे नाव राष्ट्रीय प्रसारका खातीर स्वीकारले, ज्याचे बोधवाक्य असा बहुजन हिताय बहुजन सुखाय. आणि म्हणून आकाशवाणीचेर लोकांच्या मनोरंजनात्मक विचारांची विचारसरणी आणि लोकांचो भौसाक मनोरंजन तर असत आणि माहिती देऊन त्यांचे मनोरंजन करप हे आकाशवाणीचे ध्येय जावन असा.

0: इस्टानो तुम्ही ऐकतात रेनबो सांज. ही कार्यावळ 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्या. घेऊया एक कमर्शियल ब्रेक.
1: प्रकारचे PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: हॅलो लिस्नर्स, आज 23 जुलै राष्ट्रीय प्रसारण दिस. आमच्या सगळ्या ऐकूप्यांक आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन खूप खूप परबी. ऐकत रावात आकाशवाणी पणजी.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लाइव इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स एंड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: पुराय जगान आपणायला योग.
4: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती.
3: योग पुराय जगाक भारताची देणगी.

105.4 मेगाहर्ट्झचे आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राचे FM रेनबो सेवेतल्या उदयता नऊ येस तुम्ही ऐकतात कार्यवळ रेनबो सांज सोवरा 36 मिनिटं.

इशानो आयचो दिनविशेष. हेपेटायटीस बी लसीची सुरवात आयच्या दिसा 1986 सालान जाल्ली. हेल बॉप धूमकेतूचो सोद 1995 सालान आयच्या दिसा लायिल्लो. फोर्ड मोटर कंपनीन आपली पयली कार आयच्या दिसा 1903 सालान ताजी विक्री केल्ली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हांचो रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली गावान जल्म जाल्लो तो दीस आयचोच. साल आशिल्ले 1856 आनी आझाद हिंद सेनेतल्या कॅप्टन लक्ष्मी सहगल ह्या संसाराक अंतरिल्ल्यो 2012 सालान.

0: देशानं सोबर जाऊन 58 मिनिटं जातात. तुम्ही ऐकतात कार्यबळ रेनबो सांज आणि या खिणां ऐकूया. काय खिणा बेतर मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव अक्षता आणि ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक प्रकरणा खातीर केल्ल्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या घोषणेचे मुखेलमंत्र्यांनी स्वागत केला. नीट परिक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात केंद्र सरकारान विशेष तपास पथक तयार करून बेगीन कारवाय केल्या असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हांणी उक्तायला. नीट प्रकरणाचेर केंद्र सरकारान कडक कारवाय केल्या असे मंत्री दिगंबर कामत हांणी पत्रकार परिषदेन उलयताना म्हटला. दिवचल मतदारसंघाचा विकास पळोवन परतून एक फावट आमदार डॉ चंद्रकांत शेटेच जिंकतले असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी उक्तयला. शेतकामत्यां खातीर सरकार विंगड विंगड योजना घेऊन येता, तांचो लाभ घेवचो असे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी सांगला. फोंडे लायन्स क्लबाच्या वतीन फळांची आणि वखदी झाडां रोवन वन महोत्सव मनयलो. 26 ते 29 जुलय या काळा खातीर राज्यांत रेड अलर्ट नासलो तरी राज्यातल्या कांय वाठारांनी व्हड पावस पडपाची शक्यताय आसा असे हवामान खात्यान कळीत केला. जाल्यार स्कॉटलंडातल्या ग्लासगो शारांत कॉमनवेल्थ गेम्स ह्या सर्तीची सुरवात झाल्या. नीरज चोपडा, मिराबाई चानू आणि लोवलिना बेर्गन ह्या सर्तीत भारताचे प्रतिनिधित्व करतले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

इष्टानो 105.4 मेगाहर्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेतल्यान तुम्ही ऐकताले कार्यावळ रेनबो सांज. इतल्यानी कार्यावळ सोपता. आता बरोबर 7:05 मिनटांचेर ऐकूंक रावात इंग्लिशीतल्यान खबरो ज्यो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतात.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: एकशे 5 अंशार मेगाहर्ट्झांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेंतल्यान उलयता. आता बरोबर 7:20 आयकूंक रावात प्रादेशीक खबरो, ज्यो आमी आमच्या म्हादय चॅनला वेल्यान तुमच्या खातीर सहक्षेपीत करता. आनी ह्यो खबरो जाल्या उपरांत हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ फुडें वतली. आयकत रावात आकाशवाणी.

0: मुखेल खबरो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक प्रकरणा खातीर केल्ल्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या घोषणेचे मुखेलमंत्र्यांनी स्वागत केला. नीट परिक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात केंद्र सरकारान विशेष तपास पथक तयार करून बेगीन कारवाय केल्या असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हांणी उक्तायला. दिवचल मतदारसंघाचा विकास पळोवन परतून एक फावट आमदार दोतर चंद्रकांत शेट जिंकतले असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी उक्तायला. शेतकामत्यां खातीर सरकार विंगड विंगड योजना घेऊन येता तांचो लाव घेवचो अशें आमदार प्रेमेंद्र शेट हांणी सांगला. जाल्यार 26 ते 29 जुलय ह्या काळा खातीर रेड अलर्ट नासलो तरी राज्यातल्या कांय वाठारांनी व्हड पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळीत केला. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक प्रकरणा खातीर फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा केल्या. अशा प्रकरणांची तपासणी वेगान जावप आनी दोशीं खातीर कडक शिक्षेची खात्री करप अधिकाऱ्यांक निर्देश दिल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. विद्यार्थ्यांच्या हिताचें संरक्षण करपाचेर भर दीत भारताच्या तरणाट्या पिढीचें भवितव्य धोक्यांत घालपी कोणाकूच सोडचें ना असो कडक इशारोय तांणी दिला. इतले मजगतीं ह्या निर्णयाचें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी स्वागत केलां. पेपर फुटी प्रकरणाचेर सरकाराची भुमिका मुखेलमंत्री सावंत हांणी कडकसाणीन स्पश्ट केला. आमच्या तरणाट्यांच्या फुडाराकडेन तडजोड जावंक शकना. जापसालदार आशिल्ल्या आड खर कारवाय जातली. पारदर्शक नितीमत्ता आनी विश्वासान घेवपी सारखी परिक्षा पद्दत सुनिश्चित करपा खातीर सुदारणा घटमूट केल्यात अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले. वैज्ञानिक अभ्यास आनी देशभरातल्या वापराचेर आधारित E20 पेट्रोल सुरक्षित आनी विश्वासात घेवपा सारखे आसा अशें सरकारान परतून सांगला. इंजिनाची कार्यक्षमताय इंधन कार्यक्षमताय वाहनाचे टिकाऊपण हांचे विशयी कागाळ मेळूंक ना अशी माहिती पेट्रोलियम आणि सैमीक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी हांणी लोकसभेक दिली. तेल कंपनींनी आणि वाहन निर्मात्यांनी केल्ल्या अभ्यासातल्यान दिसून आयला की E20 पोरण्या गाड्यांक लेगीत कसलेच गंज निर्माण करिना. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्रामाक लागून 1.97 लाख कोटी परस चड परकी चालनाची बचत जाल्या आनी कच्च्या तेलाची आयात आनी कार्बन उत्सर्जन उणें जालां. तशेंच इथेनॉल उत्पादनांतल्यान शेतकऱ्यांची येणावळ वाडल्या अशें तांणी सांगलें. तृतीयपंथी घटकाच्या हक्काचें रक्षण करपाच्या आनी तांच्या कल्याणा खातीर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगान जारी केल्ली नवी सल्लागार सुचोवणी बेगोबेग लागू करची अशी सुचोवणी राज्य शिक्षण संचालनालयान सरकारी अनुदानीत बिगर अनुदानीत माध्यमीक उच्च माध्यमीक आनी खाशेल्या शाळांच्या मुखेल्यांक दिल्या. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी एका परिपत्रकावरवीं हे निर्देश जारी केल्यात. ह्या नव्या सुचोवणेनुसार शिक्षण संस्था आनी हेर विभागांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगान दिल्ल्या म्हत्वाच्या मुद्द्यांचेर भर दिवचो पडटलो. फर्मागुडी फोंडेच्या फार्मासी कॉलेजीच्या वाठारान लायन्स क्लब ऑफ फोंडा PES राजमाता ताराबाई कॉलेज ऑफ फार्मासी आनी गोंय सरकारच्या रान खात्याच्या सहकार्यान वन महोत्सव घडोवन हाडलो. ह्या वेळार उपस्थित मानेस्तांनी झाडां लावन वन महोत्सव मनयलो. ह्या वेळार महाविद्यालयाच्या वाठारांत सुमार 20 फळांची आनी वखदी झाडां रोयली. तशेंच उपस्थित विद्यार्थी आनी कर्मचाऱ्यांक मानेस्तांच्या हस्तुकीं झाडां रोपां भेटयली. वनमहोत्सवा उपरांत आयोजित केल्ल्या कार्यावळींत उलयतना रितेश रवी नायक हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या एक पेड मा के नाम ह्या विशयांतल्यान रान महोत्सव सगळ्यांनी मनोवचो आनी आपूण रोयिल्ल्या रोपाची बरी जतनाय घेवची अशें मत उक्तायलें. आमचें गोंय गिरेस्त आनी नदरेक पडपी सोबीतकायेक लागून संवसारभर फामाद आसा. ही गिरेस्त सैमीक सोबीतकाय तिगोवन दवरपाचें काम दरेका नागरिकान करप गरजेचें आसा अशें तांणी सांगलें. खंयचोय विद्यार्थी शिक्षणा शिवाय वंचीत रावचो न्हय. शाळेंत शिक्षण घेवपी विद्यार्थ्यांक शिकपा खातीर आवश्यक आशिल्ल्यो सगळ्यो साधन सुविधा उपलब्ध करून दिवप ही जितली सरकाराची जबाबदारी तितलीच समाजान वावुरप्यांचें कर्तव्य आसा आनी हे खातीर सामाजीक मळार काम करपा खातीर आपूण सदांच कटिबद्ध आसा अशें मत दिवचल शहरांतले एक नामनेचे समाज वावुरपी चैतन्य उर्फ सनी मानकार हांणी उक्तायला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज.

105.4 मेगाहर्ट्झ वर आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्या मुलीता 7:30 आणि 20 सेकंद निकतेच तुम्ही ऐकल्यो प्रादेशिक खबरो जो आमच्या मादे चॅनला वेल्यान आम्ही

0: यमला पगला दिवाना फिल्मातले हे गीत आशिले ममता शर्मा आणि सांगात्यांनी गायले. आणि आता मुखावले गीत असा आर डी बर्मन हाणी गायले, ऐकूया हे गीत.
1: लैला मजनू शिरी फरहा ही रांझा

इष्टानो हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्या. आणि आता कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण गायतात हे गीत.

0: कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण हांणी गायिल्लें गीत निकतेंच तुमी आयकलें आनी ह्या गितां सांगात आयचें हिंदी फिल्मी गितांचें कार्यावळ हांगाच सोंपता. 7:58 जातात, कांय खिणां भितर आयकुया आमी मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव अक्षता आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक प्रकरणा खातीर केल्ल्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या घोषणेचे मुखेलमंत्र्यांनी स्वागत केला. नीट परिक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात केंद्र सरकारान विशेष तपास पथक तयार करून बेगीन कारवाय केल्या असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हांणी उक्तायला. नीट प्रकरणाचेर केंद्र सरकारान कडक कारवाय केल्या असे मंत्री दिगंबर कामत हांणी पत्रकार परिषदेत उलयताना म्हटला. दिवचल मतदारसंघाचो विकास पळोवन परतून एक फावट आमदार दोतर चंद्रकांत शेटेस जिखतले असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी उक्तयला. शेतकामत्यां खातीर सरकार विंगड विंगड योजना घेवन येता, तांचो लाव घेवचो असे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी सांगला. फोंड्या लायन्स क्लबाच्या वतीन फळांची आणि वखदी झाडां रोवन वन महोत्सव मनयलो. 26-29 जुलै या काळा खातीर राज्यांत रेड अलर्ट नासलो तरी राज्यातल्या कांय वाठारांनी व्हड पावसाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळीत केला. जाल्यार स्कॉटलँडातल्या ग्लासगो शारांत कॉमनवेल्थ गेम्स ह्या सर्तीची सुरवात जाल्या. निरज चोपडा, मिराबाई चानू आनी लोलिना बोर्गोहाइन ह्या सर्तीन भारताचे प्रतिनिधित्व करतले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेडिओ सेवा. रातची बरोबर 8 वरा आणि वेळ झाला कातरांची कार्यवळ ऐकपाचं.

आल्फ्रेड रोझनच्या तळव्यांनी तेच तुम्ही कांतार ऐकले गुपित मोग. इश्टानो तुम्ही ऐकतात कांताराची कार्यावळी 105.4 मेगाहर्ट्झ जावेल्यान आकाशवाणी पणजे केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान. आणि आता मुखावले कांतार ऐकूया सोजा फराव आणि सांगा त्यांच्या ताब्यान कांतार असा अमेरिकाक जेले.

सुतमान ते पारक साहेबा मोठ्या मनशांनी जायती आमकां लुटिले गुलाम गा साहेबा आतां आमी सुटले पुणिम्यान लोकांक आतां आसाय कश्टांचे चुडवांचे पोटोले तेरेस गानू आमी गोरबां दिलां आमचे गांव राय

तुमचे पार गया मी मोठ्या मनशाक दीस काडील बियो न्हू बिले काय न्हू तेंगेले म्हूण कार जाय न्हू झगडे काडले मोगी रावो न्हू आय रोपला नानी बसोन लोक या मी गेलो आतां संवसार येत भोवो न्हू तुका आमकां दिता तो नको फाटवी कोण आतां गोंयचो जल पळो

0: आल्फ्रेडो लिरिटारो जांच्या ताब्यांत निघते सुमी कांतारा आयकले लंडनाचो मोग आणि या कांतारा सांगाताक आयची कांतारची कार्यावळ हा सोंपता.
1: हॅलो लिसनर्स, आज 23 जुलै राष्ट्रीय प्रसारण दीस. आमच्या सगळ्या ऐकुप्यांक आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन खूप खूप परबी. ऐकत रावात आकाशवाणी पणजी.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

105.4 मेगाहर्ट्झांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेंतल्यान उलयतां. 8 वरां जावन 31 मिनटां आनी 35 सेकंद जातात. इश्टांनो आयकुया पोन्न्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ सदाबहार.

झुटा कहीं का या फिल्मातले आशा भोसले हानी गायले गीत निकतेस तुम्ही ऐकताले इष्टानो तुम्ही ऐकतात पोन्ने हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ 105.4 MHz वेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान।

जसपाल सिंग आणि चंद्राणी मुखर्जी आणि गायले गीत निघतेच तुम्ही ऐकले. इष्टांनो, सदाबहार कार्यालयीन फुडल्या सुवातेर ह्या मोहम्मद रफी.